0: बसंती
1: मोहे रंग दे बसंती, रंग दे बसंती, रंग दे बसंती यार।
2: You're listening to WCMC FM Holly Springs 99.9 FM HD4 W270 DT Durham 101.9 FM WDUR Durham 14